नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. FM 102.8 आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे विविध भारतीचं मुंबई केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या ॲपवर विविध भारतीचे कार्यक्रम आपण जगभरात कुठेही ऐकू शकता. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 5 श्रावण शके 1948, म्हणजे 27 जुलै 2026. सकाळचे 5:55 आणि 50 सेकंद होत आहेत. आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ही शुभेच्छा. सभेच्या सुरुवातीला ऐकूया मंगलध्वनी.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बात मध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सुधारणांबाबत उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि बळकट करणं हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगानं उपाययोजना करण्यावर या कार्यगटाचा भर असेल. यासंदर्भात पंतप्रधानांनी काल एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. ते म्हणाले,
1: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: दरम्यान पेपरफुटी प्रकरणामध्ये अधिक कडक शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे विधेयक मांडणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी देखील या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्मा जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या भाषणात स्वदेशी, पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
2: साथियो, पिछले कुछ वर्षो में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है.
0: कॅच द रेन अभियान, एक पेड माँ के नाम तसंच पर्यावरण संवर्धनातील लोकसहभागाचं त्यांनी कौतुक केलं. भारतीय खेळाडू, शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांचं यश, विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण आणि नवोन्मेष क्षेत्रातील कामगिरीचा मोदी यांनी मन की बातमधून गौरव केला. नाशिक जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाची पंतप्रधानांनी कालच्या मन की बातमध्ये दखल घेतली. याबाबत बोलताना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले,
3: कॅसरीन कॅम्पेनमध्ये सर्व शेतकरी बांधवाला माझी विनंती राहील की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शेतावर बांधाच्या बाजूला ज्या ठिकाणी पाणी शिरते त्या ठिकाणी जलतारा बांधावं. त्याच्यासाठी रोजगार हमी योजना म्हणजे जी रामजी योजनामध्ये निधी उपलब्ध आहे आणि जेवढी क्षेत्र आपण निश्चित केला तेवढ्या ठिकाणी आपण बांधून देऊ शकतो. याचे 3-4 फायदे. नंबर एक, ते कमी खर्च मध्ये होणारे प्रकल्प आहे. दुसरा, आपलं भूजल स्तर विहीर पुनर्भरण या एक योजना करून वाढून जाणार. तिसरा, भविष्यामध्ये त्या ठिकाणी रिचार्ज शाफ्ट आपल्या करता येतो. चौथा, या योजनामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात जो वाद होतो आजच्या डेटमध्ये पाणी आपण कसं काढून घेऊ त्या प्रश्न आपण ऑटोमॅटिकली आपल्याला सोडवता येतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलत होते. राज्य शासनानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करून गंभीर आजारांचा समावेश केला असून काही आजारांसाठी 35 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 1.5 वर्षात 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्करोगावरील औषधांचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित तिरंगा मोर्चामध्ये त्यांनी काल युवकांना संबोधित केलं. आजची तरुण पिढी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. धुळे शहरात देखील विविध सामाजिक संघटना तसंच विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. परभणी जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यानं खरीप पिकं संकटात सापडली आहेत. अधिक माहिती ऐकूयात आमच्या प्रतिनिधीकडून.
4: राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असला तरी जिल्ह्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत सरासरीच्या 88 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला असून जिल्ह्यात 4,25,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत तर 93,000 हेक्टरवर पेरण्या आणखी झालेल्या नाहीत. सध्या 2 दिवसापासून हलक्या

0: पावसाच्या सरी पडत आहेत, मात्र विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत घट झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होत नाही. दमदार पाऊस नसल्याने अंतर्गत शेतीची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ थांबली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुबार पेरणीची वेळ पडल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस खूपच कमी असल्यामुळे येणाऱ्या काळासाठी तरी जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
1: ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं भारोत्तोलनात 48 किलो वजनी गटात काल सुवर्णपदकाची कमाई केली. मीराबाईनं एकंदर 190 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना भारतानं 35 धावांनी जिंकला असून मालिका देखील 3-0 अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांच्या जोरावर 192 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेनं 157 धावा केल्या. रायन बर्लनं सर्वाधिक नाबाद 54 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्याच्या विविध भागात कालही पावसानं हजेरी लावली. संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील वीर धरण पूर्णक्षमतेनं भरलं आहे, त्यामुळे पंढरपूरजवळील भीमा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्यानं पंढरपुरातील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उजनी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. बागलाण तालुक्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला, इतर 2 जण जखमी झाले आहेत. गोदावरीच्या पात्रातील वाढत्या पाण्यामुळे निफाड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसानं 4 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पुराच्या पाण्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. येत्या 5 दिवसात राज्याच्या विविध भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर रायगड, पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बातमध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी, तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: ये विविध भारती का मुंबई केंद्र है, FM 102.8 और न्यूज ऑन AIR इस ऐप पर. आइए सुनते हैं भूले बिसरे गीत इस कार्यक्रम का शेष भाग.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: क्या कहा?

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. 8:30 आणि 17 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, सविता म्हस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. परीक्षा सुधारणांबाबत एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील या कार्यगटात भारतीय गुप्तचर संस्था अर्थात आयबीचे माजी संचालक तपन डेका, इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ आणि आयआयटी चेन्नईचे संचालक व्ही कामकोटी यांचाही समावेश असेल. या व्यतिरिक्त शिक्षण विभागाच्या माजी सचिव अनिता करवाल आणि पुरवठा साखळी तज्ज्ञ अमृतलाल मीणा हे देखील या कार्यगटाचा भाग असतील. पंतप्रधानांनी काल एका दृकश्राव्य संदेशातून ही माहिती दिली. हा कार्यगट परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल आणि त्याच्या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलली जातील. देशाची परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असावी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा असं सांगत स्पर्धा परीक्षांची सचोटी जपण्यासाठी आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार

लोकसभेत आज केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहेत. या विधेयकात पेपरफुटी तसंच परीक्षेतील गैरप्रकारांच्या प्रकरणांसंदर्भात समर्पित न्यायिक यंत्रणा स्थापित करण्यासाठी आणि गुन्हेगारी खटल्यांना गती देण्यासाठी तसंच दोषींना अधिक कठोर शिक्षा करण्यासह 7 महत्वाच्या सुधारणा प्रस्तावित आहेत. दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सादर होणाऱ्या परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन सर्व खासदारांना समाज माध्यमांवरील संदेशातून केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. करगिल विजय दिनानिमित्त त्यांनी शहीदांना अभिवादन केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारतीय खेळाडू तसंच शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मोदी यांनी यावेळी गौरव केला. येत्या सण उत्सवांच्या काळात खादीची उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानशी यापुढे केवळ पाकव्याप्त जम्मू काश्मीरवर चर्चा होईल असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल स्पष्ट केलं. लडाखमधील द्रास इथं 27 कारगिल दिवस विजय सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात केलेल्या प्रत्येक आगळीकीला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे आणि यापुढेही दिलं जाईल असं सिंह यांनी नमूद केलं. काल देशभरात कारगिल दिवस साजरा करण्यात आला. 1999 पाकिस्तान विरुद्ध झालेल्या संघर्षात पाकिस्तानवर भारतानं मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणनं काल सलग दुसऱ्या दिवशी परस्परांच्या ठिकाणांवरील हल्ले थांबवल्यानं पुन्हा तात्पुरती युद्धबंदी लागू करण्याबाबत नव्यानं वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात जवळपास गेल्या 2 आठवड्यांपासून लष्करी तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत माईक वॉल्ज यांनी ओमान, इराणसह अन्य संबंधितांशी सर्व स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं नमूद करत अध्यक्ष ट्रम्प त्यांना मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून यावर मार्ग काढण्याची संधी देत असल्याचं म्हटलं आहे. इराणचे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक क्षेपणास्त्रांचा अमेरिकेकडील साठा संपत असल्याची व्यक्त करण्यात येत असलेली शक्यता वॉल्ज यांनी फेटाळली. फ्रान्स आणि स्पेनलगतच्या जंगलात लागलेल्या प्रचंड वणव्यामुळे दोन्ही देशांमधील सुमारे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. फ्रान्समधील बोर्डो या ऐतिहासिक शहराला या आगीचा सर्वाधिक फटका बसला असून हा वणवा शहराच्या 15 किलोमीटरच्या परिघात पसरला आहे. या आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यावरील कॅप फेरेट द्वीपकल्प उद्ध्वस्त झाला आहे. अग्निशमन आणि इतर बचाव दलं आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमांना नव्या उंचीवर नेण्यातलं डॉ कलाम यांचं योगदान भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये कोरलं गेलं आहे असं बिर्ला यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची भारोत्तोलन प्रमुख मीराबाई चानू हिनं सुवर्णपदक जिंकत या स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदकाचं खातं उघडलं. मीराबाईनं 48 किलो वजनी गटात एकंदर 190 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला.

0: राष्ट्रकुल स्पर्धांमधील चानू हिचं हे सलग तिसरं सुवर्णपद आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. भारोत्तोलनात भारताच्या खात्यात काल आणखी 2 रौप्य पदकांची भर पडली. पुरुष गटात चनांबम ऋषिकांत सिंग यानं 60 किलो वजनी गटात एकंदर 264 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवलं, तर राजा मुथुपंडी यानं 65 किलो गटात एकंदर 286 किलो वजन उचलून आणखी एक रौप्य पदक मिळवलं. मुष्टीयुद्धातही भारताची आगेकूच सुरू आहे. पुरुषांमध्ये जादूमणी सिंग यानं तर महिला मुष्टीयोद्ध्यांमध्ये प्रीती पवार हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पदक तालिकेत भारताच्या खात्यातील एकंदर पदकांची संख्या आता 4 झाली आहे. झिम्बाब्वेमधील हरारे इथं काल झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वे संघाचा 35 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 192 धावा केल्या. यात वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वे केवळ 157 धावाच करू शकला. वैभव सूर्यवंशीला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओडिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि साताराघाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपने ट्यून किया है विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 और न्यूज ऑन AIR इस ऐप पर. आइए सुनते हैं अगला कार्यक्रम चित्रलोक.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: घर खर्च के पैसे दो हस्बैंड जी,
2: ये राशन के 15,000, सब्जियों के 2,000
1: और लाइट बिल के
2: अब 0 रुपए कैसे दूं?
1: ओहो, भूल ही गई थी, अब तो सोलर पैनल लग गए हैं ना, तो जो 4,000 बचे हैं उससे शॉपिंग हो जाए.
2: पक्का.
3: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in.
4: हर घर सूर्य घर.
5: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत. एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: So many differences. In fact, in the film, the older sister herself, Aruna Irani, dies, you know, in the film. So again, and Lata ji was with us for a long, long time. So there was nothing, really nothing. It was not at all
2: a biographical
1: film. नहीं थी. हाँ, ये जरूर था कि दोनों playback singers, दोनों बहनें वगैरह वगैरह.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक

या विधेयकावर सदनात विस्तृत चर्चा होईल असं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. मात्र नीट पेपरफुटी प्रकरणाच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवर सरकारनं निवेदन देण्याची मागणी करत विरोधकांनी सदनात गदारोळ सुरू केला. हे विधेयक अत्यंत महत्वाचं असून यामुळे परीक्षा पद्धतीत सकारात्मक बदल होतील असं बिर्ला यांनी सांगितलं. मात्र विरोधकांचा गदारोळ सुरू राहिल्यानं सदनाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. त्याआधी देखील 12 वाजेपर्यंत सदनाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पोलीस कारवाईवर सरकारनं निवेदन देण्याची मागणी केली. यावरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गाचा प्रतिबंध सुधारणा विधेयकात पेपरफुटीच्या आरोपींवर जलदगतीनं खटले चालवण्यासाठी प्रत्येक राज्यात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची तरतूद आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करण्याची अपेक्षा असून परीक्षांमधल्या गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्तींना किमान 5 ते कमाल 10 वर्षांची कारावासाची शिक्षा आणि 50 लाख रुपयांपर्यंत दंड प्रस्तावित आहे. संघटित गुन्ह्यांच्या बाबतीत किमान 7 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या विरोधात दाखल याचिकेवर उद्या सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. काही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या मारहाणीविरोधात दाखल केलेल्या वैयक्तिक याचिकांवरही सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे. माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या डॉक्टर कलाम यांनी तब्बल 4 दशकं DRDO आणि इस्रो या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांनी देशभरात नावलौकिक मिळवला. 2002 भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर कलाम यांना आदरांजली वाहत लोकांचे राष्ट्रपती म्हणून ते देशवासियांसाठी कायम आदर्श राहतील असं म्हटलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही डॉक्टर कलाम यांना आदरांजली वाहिली. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रमांना त्यांनी नवी उंची मिळवून दिली आणि त्यांची ही कामगिरी भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली असल्याचं बिर्ला यांनी म्हटलं आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं CRPF हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यानिमित्त सर्व जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सिल्क आणि मिल्क योजना तसंच मेरा रेशीम मेरा अभियान यावर विशेष कार्यशाळा काल घेण्यात आली. रेशीम आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशानं या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. सिल्क आणि मिल्क योजना राबवणारा परभणी हा राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात लवकरच रेशीम प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. या कार्यशाळेला कुलगुरू डॉ इंद्रमणी, जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. लातूर इथल्या दिशा प्रतिष्ठानच्या वतीनं 12 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेश शुल्कासाठी 1,61,000 रुपयांची मदत करण्यात आली. आज प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या हस्ते 12 विद्यार्थ्यांना या धनादेशाचं वाटप करण्यात आलं. अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं या मागणीसाठी धाराशिव इथं अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं उद्या 28 तारखेला महाएल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप यावेळी उपस्थित असतील. समितीचे सदस्य धनंजय शिंगाडे आणि राजाभाऊ ओहाळ यांनी धाराशिव इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली असून गंगापूर आणि नांदूर मधमेश्वरमधून जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातला पाणीसाठा 56% गेला आहे. हवामान विभागानं आज छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. परभणी, संभाजीनगर आणि जालना इथं उद्या आणि परवा 29 तारखेला तर नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 6:10 नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोक

0: विधानसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल. पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं.
1: I rise to move for leave to introduce the public examination bracket prevention of unfair means amendment bill 2026 amend the public examination prevention of unfair means bill 2024.
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तितका वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावणारा चनंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करणारा राजा मुथुपंडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 6 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्या प्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं राधाकृष्णन यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात केल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनीही हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग केल्याचं विरोधात राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात आंदोलन केलं. सार्वजनिक परीक्षा विधेयकावर चर्चा करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना केलं.
2: बिल लेकर के जो आ रहे हैं आज पहले लोकसभा में टेबल करेंगे, तो हम चाहते हैं कि सारा पार्टी, चाहे ऑपोजिशन हो सरकार के हो, सब इसमें चर्चा में भाग लेना चाहिए. और इतना बड़ा फैसला लेने के बाद आज जो एग्जाम पेपर लीक को लेकर के इतना कठोर कानून बना रहे हैं, इसमें अगर चर्चा नहीं करेंगे और डिस्टर्ब करेंगे तो अच्छा मैसेज नहीं जाएगा.
0: जंतर मंतरवर काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी ही याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं या न्यायमूर्तीद्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1949 रोजी स्थापन झालेलं CRPF हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री

आहे. डॉक्टर कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं राहण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉक्टर कलाम यांनी एका विकसित आत्मनिर्भर आणि बळकट भारताचं स्वप्न पाहिलं. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे असे गौरवोद्गार लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये काढले. त्यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इराणने परस्परांवरचे लष्करी हल्ले थांबवल्यानंतर आज जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर 5% जास्त घसरले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड तेलाचे दर 5.3% घसरून प्रति बॅरल $91.68 व्यवहार करत होते, तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट क्रूड तेलाचे दर 5.4% घसरून प्रति बॅरल $84.44 व्यवहार करत होते. कास्पियन समुद्रात इराणच्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रमुख अब्राहिम अझीझी यांनी युक्रेनला दिला आहे. या हल्ल्यात एक खलाशी ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचे आदेश दिल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावर केला आहे. याबाबत इराणचे रशियन राजदूताकडे औपचारिकरित्या निषेध नोंदवला आहे. कास्पियन समुद्रासह रशियाच्या लष्करी आस्थापनांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलं होतं. स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं ब्राझील आणि नेदरलँड्सला 3-0 मागे टाकून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या संघानेही चायनीज तैपेवर 3-0 अशी मात केली. आता त्यांचा पुढचा सामना मलेशियाशी होणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी 3,800 जास्त भाविकांची 12वी तुकडी आज पहाटे भगवती नगर बेस कॅम्पवरून बालताल मालगे रवाना झाली. जम्मू बेस कॅम्पवरून रवाना झालेल्या भाविकांची एकंदर संख्या 1,27,326 पोहोचली आहे. पहलगाम मार्गावर पायवाटेच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं त्या मार्गावरची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये पूरस्थितीत सुधारणा झाली असून बहुतांश बाधित क्षेत्रातलं पुराचं पाणी ओसरलं आहे. शिवसागर, गोलाघाट, जोरहाट आणि चराईदेव या सर्वाधिक बाधित जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या 109 मदत छावण्यांमध्ये सध्या 37,000 जास्त लोक आश्रय घेत आहेत. या जिल्ह्यातल्या बाधितांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओदिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतरमंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत मांडलं.
1: आय राईज टू मूव्ह फॉर लीव्ह टू इंट्रोड्यूस दी पब्लिक एक्झामिनेशन ब्रॅकेट प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 अमेंड दी पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स बिल 2024.
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तेवढा वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं. पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता

कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवणारा चरंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करणारा राजा मुथुमपडी याच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंतही कामकाज तहकूब झालं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा सुरू करायचं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं. मात्र सभागृहात घोषणाबाजी सुरूच होती. या विधेयकावर अनेक जणांना बोलायचं आहे, तसंच यात दुरुस्ती करायच्या अनेक सूचनाही आल्या आहेत. मात्र ही चर्चा थांबवणं हा चुकीचा संदेश आहे, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. देशभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांचा विचार करून पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलं आहे. यानंतरही जर त्यावर संसदेत चर्चा होत नसेल तर हे संसदेसाठी आणि लोकशाहीसाठीही चांगलं नाही, असं मत किरेन रिजिजू यांनी संसदेच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना मांडलं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 7 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते, असं त्यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यावर राष्ट्रगौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक विचारात घेण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री नित्यानंद राय यांनी मांडला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याच्या विरोधात राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू, असं न्यायालयाने सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू, असं न्यायमूर्ती द्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफची स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉक्टर कलाम यांनी स्वदेशी क्षेपण

प्राणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखं आहे अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने कारगिल विजय दिनानिमित्त आज लोकभवनात वीर सैनिक, वीरपत्नी आणि वीर मातांसाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला होता. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्यांशी संबंधित असल्याच्या समाज माध्यमावरच्या पोस्टविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गडकरी यांना मेटा आणि इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतल्या विषबाधा प्रकरणी प्रशासनानं अधीक्षकांना निलंबित केलं असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शनिवारी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. सुमारे 60 विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला असून त्यातल्या काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 4,947, दारणा धरणातून 13,250 तर नांदूर मध्यमेश्वरमधून 46,227 घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. पैठणीतल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 55.49% पोहोचला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून धरण जवळजवळ 94% भरलं आहे. आज सकाळपासून भीमा नदी पात्रात 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. भीमा नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं, नदी पात्रात उतरू नये, तसंच तिथं ठेवलेलं साहित्य, पशुधन इत्यादी सुरक्षित ठिकाणी हलवावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातील पेठवडज आणि बारूद, तर देगलूर तालुक्यातील देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. पण जिल्ह्यातल्या एकाही प्रकल्पात पाण्याची आवक झालेली नसल्यानं जलसाठ्याची चिंता मात्र कायम आहे. हवामान. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना तसंच पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसराला आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: 102.8 FM पर ये विविध भारती का मुंबई केंद्र है। शाम के 5 बजने वाले हैं। कुछ ही पलों में आप सुनेंगे मुख्य समाचार।
1: नमस्कार, मी अंकिता आपटे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं। विरोधकांनी घोषणाबाजी न करता त्यावर चर्चा करावी असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं, पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। राज्यसभेच्या कामातही वारंवार व्यत्यय आल्यानं कामकाज 5:15 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं। अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणग्यांमधल्या अपहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। या पथकात फॉरेन्सिक ऑडिटरचा समावेश करावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली। इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्याशी संबंध असल्याच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा आणि इतर समाजमाध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे। नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे। आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपदक पटकावलं, तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्य पदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं। ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले, तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 776 अंकांची वाढ झाली आणि तो 76,836 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 229 अंकांची वाढ नोंदवत 23,996 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: 102.8 FM पर ये विविध भारती का मुंबई केंद्र है। प्रस्तुत है कार्यक्रम छाया गीत।
2: जाना चाहिए सराबोर होने के लिए, क्योंकि बारिश तो धरती का उत्सव है, बारिश तो हमारा त्योहार है।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपर फुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतरबंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपर फुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण. आणि विशेष सखोल पुनरीक्षण काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले. 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालयं स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
0: छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातल्या जलालपूर इथल्या एका 19 वर्षांच्या विद्यार्थिनीनं 2 दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. नीट परीक्षेतल्या अपयशामुळे नैराश्य आल्याचं या विद्यार्थिनीनं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केलं आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केले

0: याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतला प्रमुख आरोपी अबू सालेम याच्या सुटकेच्या अर्जावरचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला. 2005 पोर्तुगालमधून सालेमचं प्रत्यार्पण झालं तेव्हा त्याला 25 कारावास दिला होता. या काळात चांगल्या वागणुकीबद्दल 3.5 वर्षांची सूट शिक्षेतून मिळाल्याचा दावा करून त्यानं मुंबई उच्च न्यायालयात सुटकेसाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा दावा कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निवाडा उच्च न्यायालयानं दिल्यावर सालेमनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी आज न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठासमोर झाली. उद्या सविस्तर निवाडा दिला जाईल. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातून नफा मिळवल्याच्या समाज माध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा, गुगलसह इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करायला मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना परवानगी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधले काही दूध पुरवठादार आणि विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. या आंतरराज्य रॅकेटशी संबंधित इतर आरोपींच्या भूमिकेबाबतही पोलीस सखोल तपास करत असल्याचं भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी सांगितलं. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यासाठी 335 कोटी रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन तसंच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसंदर्भात प्राप्त झालेली तक्रार, पुरावे आणि निवेदनांची चौकशी करण्यासाठी एमपीएससीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 22 मार्च रोजी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेच्या मुलाखतीच्या संपण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 21 जुलैला एका व्यक्तीनं पेपर फुटल्याची तक्रार एमपीएससीकडे केली होती. नंतर हा दावा चेष्टेनं केला असल्याचं तक्रारदारानं एमपीएससीला कळवलं असल्याचं एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितलं.
1: मी तक्रार केली होती, ती तक्रार चुकीची आहे. प्रत्यक्षात एक उमेदवार आहे, तो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून त्यांनी अशी तक्रार केलेली आहे. मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे.
0: टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी 7 दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा काँग्रेसच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला 265 चिपळूण हा मतदारसंघ मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा राज्यातला पहिला मतदारसंघ ठरला आहे. मतदान अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम केल्यामुळे हे शक्य झाल्याचं चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आकाश लेगाडे यांनी सांगितलं. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव ठरण्याचा मानही चिपळूण तालुक्यातल्याच मौजे टेरव बुद्रुक गावानं पटकावला होता. केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी

0: पूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण. आणि विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM पर ये विविध भारती का मुंबई केंद्र है. लीजिए सुनिए कार्यक्रम जय माला.
2: शूल गाड़ के प्रलयंकारी गति से बिन न खेल गगन फाड़ के. सवाल से बवाल से

वेगाच्या वेडानं पाखरू गडप होतं. एका चुकीमुळे आयुष्य दूर जातं. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आईबाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ। पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर। 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी। पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही। याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
1: नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। विरोधकांच्या गदारोळातच पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं। विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले। 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे। त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे। पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे। संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो। या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत। तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत।
0: केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे। ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील। कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लॅस्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं। छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नावरच्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं। 2025-26 या आर्थिक वर्षात 576 जणांनी प्राप्तिकर परतावा भरताना 1 अब्ज रुपये किंवा त्यापेक्षा जास्त एकंदर उत्पन्न दाखवलं आहे। 2021-22 ही संख्या 142 इतकी होती असं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटलं आहे। शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे, त्यामुळे लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं। जंतर मंतरवर काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते। या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली आहे। त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं आहे। पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली। याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं। आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले। या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे। अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे। नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना दिल्ली उच्च न्यायालयानं आज 3 आठवड्यांची मुदत दिली. आता या प्रकरणाच्या सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास आणि त्यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या कथित अनुकूल वागणुकीविषयी न्यायालयानं नाराजी देखील व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BS6 प्रकारातल्या वाहनांना दिलं जाणारं PUC प्रमाणपत्र 3 वर्ष कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सादर केला आहे. BS6 प्रकारातल्या आणि 6 वर्षापर्यंत जुन्या असलेल्या वाहनांना याचा लाभ मिळणार आहे. सध्या दिलं जाणारं प्रमाणपत्र 1 वर्षासाठी वैध असतं. 6 ते 10 वर्ष जुन्या वाहनांना दरवर्षी तर त्यापेक्षा जुन्या वाहनांना 6 महिन्यांनी हे प्रमाणपत्र नवीन काढावं लागेल. BS1, 2, 3 प्रकारातल्या वाहनांना दर 3 महिन्यांनी तर BS4 प्रकारातल्या वाहनांना 6 महिन्यांनी या प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं लागेल. MSRDC अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अतिरिक्त व्याज दिल्याच्या प्रकरणात HDFC बँकेनं 3 अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन, मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवासन वैद्यनाथन आणि किरकोळ मालमत्ता विभागाचे प्रमुख अरविंद वोहरा अशी या तिघांची नावं आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाचं उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. 2017 ते 2021 या काळात मार्केटिंग खर्च या शीर्षकाखाली सुमारे 45 कोटी रुपये देऊन MSRDC कडून मोठ्या प्रमाणात त्यांनी ठेवी मिळवल्या होत्या. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा इन्कार HDFC बँकेच्या प्रवक्त्यानं मे महिन्यात केला होता. सिक्कीममधल्या नाथुला खिंडीतून भारत आणि चीन यांच्यातला सीमावर्ती व्यापार येत्या 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोविड महामारीमुळं 2020 पासून हा व्यापार स्थगित केला होता. MV ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं याचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज युक्रेनचे भारतातले राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पोलिशचुक यांना बोलावून घेतलं. व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याबाबत भारताची तीव्र चिंता, युक्रेनच्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती या राजदूतांना केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाटाघाटींसाठी एकत्र आणण्याचा आणि मध्य पूर्वेतलं युद्ध टाळण्याच्या प्रयत्नांमध्ये मध्यस्थांनी प्रगती साधली आहे. कतार आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील मध्यस्थ दोन्ही देशांमधली दरी कमी करण्यासाठी काम करत असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. गेले 3 दिवस दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणताही लष्करी हल्ला केला नसल्यामुळं संघर्षातून वाढणारा तणाव काही प्रमाणात निवळला आहे. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपद पटकावलं तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्यपदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवलं आहे. भारोत्तोलक ज्ञानेश्वरी यादवनं आज 53 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधात

0: विरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM पर ये विविध भारती का मुंबई केंद्र है. कुछ पलों में आप सुनेंगे कार्यक्रम चित्रलोक.

102.8 FM वर हे विविध भारतीचं मुंबई केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजले आहेत. आमची आजची शेवटची सभा समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 वाजून. तोपर्यंत शुभरात्री, जय हिंद.